0: रेडिओमध्ये अटाई हाताली आहे.
1: fm.lk
2: रुहुनटा राजोराटाटा सिंकडगलटा www.livefm.lk.